पर साजे, धूमकेतु ध्वनि मृदंग बाजे, शीश चंद्र और गंग विराजे, उमा रमा हरि सुशब्द साजे, कर त्रिशूल दमरूली नाचे, शिव धेत धेत त्रेधेत त्रेधेत तेत धान धान धा तान तान धा धान धान धा शिव धेत धेत त्रेधेत त्रेधेत तेत धान धान धा तान तान धा धान धान धा शिव धेत धेत त्रेधेत त्रेधेत तेत धान धान धा तान तान धा धान धान